0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

0: नमस्कार, गुड मॉर्निंग आरजे अदनान, तुमची आज सोबत आलाय तुमची मॉर्निंग गुड करायला. एक्झॅक्टली आता 7:27 ही वेळ झाली आहे. आरजे अदनान सोबत दिन विशेष. आणि आता जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं, म्हणजे 12 सप्टेंबरचं दिनविशेष. आज इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या, तर खूप महत्वाची एक घडामोडी आज इतिहासात झाली होती, ती म्हणजे 1666 मध्ये आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराज रायगड येथे सुखरूप पोहोचले होते. मित्रांनो, 1666 मध्ये घडलेली ही घटना म्हणजे आपल्या इतिहासातील एक अनोखा वळण. आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चातुर्य, धैर्य आणि बुद्धीने औरंगजेबाला चकवतात. मुघल साम्राज्याच्या हृदयात असलेल्या आग्र्याहून सुटका करणे म्हणजे अशक्यप्राय काम होतं, पण महाराजांनी साध्या फळांच्या टोपल्यांमधून बाहेर पडून शत्रूंच्या डोळ्यात धुडफेक करत सह्याद्रीपर्यंतचा प्रवास केला. आणि 1666 मध्ये रायगड किल्ल्यावर पोहोचल्यावर संपूर्ण महाराष्ट्राने जणू नवजीवन मिळाल्यासारखं वाटलं, कारण महाराज केवळ एक राजा नव्हते, ते तर स्वराज्याचं स्वप्न होतं. ही घटना आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असो, धैर्य आणि बुद्धी एकत्र आल्यावर सुटका नक्कीच मिळते. आणि म्हणूनच आजही आपण म्हणतो, राजे नावाने नाही तर कर्तृत्वाने घडतात. तर यानंतर काय घडामोडी झाल्या होत्या, तर 1893 मध्ये तिरह मोहीम, सारक डिचिड लढाई झाली होती. 1948 मध्ये भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्ती संग्राम पोलीस ऍक्शन असे त्याला म्हटले जाते. त्यानंतर 1998 मध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2002 मध्ये मॅटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आणि 2005 मध्ये हाँगकाँग मधील डिस्नीलँड सुरू झाले. यार माझी एक इच्छा आहे, आयुष्यात नंतर एकदा तरी या डिस्नीलँडला व्हिजिट करायचंय. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 12 ऑगस्टचं दिन विशेष. असे आज इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.
1: On MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

नमस्कार, गुड इवनिंग. तुम्ही ठेवून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM. सात हे तो बात है. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झालाय. मित्रांनो, सॅटर्डेची संध्याकाळ आणि उद्या संडे म्हणजे आजपासून मनाने वीकेंड मोड सुरू केलेला आहे. पण यावेळी वीकेंड पेक्षाही मोठी एक्साइटमेंट आहे, कारण की गणपती बाप्पा येणार आहे आणि फक्त दोनच दिवस बाकी आहे. मित्रांनो, घराघरात आता तयारीला वेग आलेला आहेच. कुठे डेकोरेशन, कुठे क्लीनिंग, कुठे शॉपिंग आणि कुठे तर अजूनही एकच चर्चा सुरू असेल की भाई यंदाचं डेकोरेशन कसं करायचं. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे घरातल्या डेकोरेशन बद्दल दरवर्षी सुरुवात अशी होते की यंदा सिंपल ठेव आणि नंतर लाइट्स, फ्लॉवर, थर्माकोल, बॅकड्रॉप, मखर आणि शेवटी घरचा हॉल बघून असं वाटतं भाई ये सिंपल था क्या. पण हीच तर खरी बाप्पाच्या आगमनाची मजा आहे. बाप्पा येण्याआधीच घरात उत्सव सुरू होतो. मित्रांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सण उत्सव तर साजरे झालेच पाहिजे, पण यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा आपणच घेतली पाहिजे. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू झाला आहे ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM.

दिल्लीमध्ये आजकाल फक्त व्हीव्हीआयपी मुवमेंट नाही, जगाच्या राजकारणातले मोठे चेहरे एका शहरात दिसताय. वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, भारत यंदा ब्रिक्सचं अध्यक्षपद सांभाळतोय आणि 12 आणि 13 सप्टेंबर नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स समिट होतोय. रशियाचे व्लादिमीर पुतीन, चायनाचे झी जिनपिंग आणि इराणचे मसूद पजेशकियन यांच्यासह अनेक देशांचे नेते या समिटसाठी भारतात आलेले. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारत आणि चायना यांच्या रिलेशनशिपच्या दृष्टीने हा समिट महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांची बायलॅटरल मीटिंग आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचं चायनाच्या फॉरेन मिनिस्ट्रीने सांगितलंय. ब्रिक्समध्ये फक्त पॉलिटिक्स नाही तर ट्रेड, एनर्जी, टेक्नॉलॉजी, ग्लोबल कोऑपरेशन आणि डेव्हलपिंग कंट्रीजच्या मुद्द्यांवर चर्चा होते. म्हणजे एका बाजूला आपल्या इथे गणपतीचं डेकोरेशनची प्लॅनिंग सुरू आहे आणि दिल्लीमध्ये कंट्रीजच्या फ्युचर कोऑपरेशनची प्लॅनिंग सुरू आहे. म्हणजे दोन्हीकडे मस्त प्रिपेरेशन सुरू आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एक काळ होता व्हिडिओ गेम खेळायला इंटरनेटची गरज नव्हती, टीव्ही, छोटासा व्हिडिओ गेम आणि दोन कंट्रोलर बस. मग मारियो, कॉन्ट्रा, रोड रॅश, टेट्रिस, कॉन्ट्रामध्ये किती लाईफ्स आहे यापेक्षा मम्मी पप्पा आले का याची जास्त काळजी असायची. मित्रांनो, आज नॅशनल व्हिडिओ गेम डे आहे. आज गेमिंगमध्ये मोबाईल गेम्स, प्ले स्टेशन, एक्सबॉक्स, PC गेमिंग, ऑनलाईन मल्टीप्लेअर आणि ESports पर्यंत पोहोचलंय. पण भाई, जुन्या गेमची मजा काही ओरच होती. ग्राफिक्स साधे होते, कॅरेक्टर्स मोजके होते, पण इमॅजिनेशन पूर्ण आपल्या हातात होतं. आणि आज पण एखाद्या जुन्या गेमचं साऊंड आपल्या कानावरती पडलं की आपण एकदमच चाइल्डहूडमध्ये पोहोचून जातो. तर माझ्या व्हिडिओ गेम्स लव्हर मित्रांना व्हिडिओ गेम दिवसाच्या एकदम शुभेच्छा. प्ले इट अँड एन्जॉय इट. मी आहे आरजे भूषण इन द शो ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, कधी एखादं जुनं गाणं अचानक ऐकायला मिळतं आणि पुढच्या काही सेकंदात आपण एकदमच कित्येक वर्ष मागे जातो. गाणं तेच असतं पण आठवणींचा पूर्ण अल्बम उघडतो. एखादं गाणं म्हणजे स्कूलची आठवण, एखादं स्मेल म्हणजे आजीचं घर, एखादा आवाज म्हणजे चाइल्डहूडचा मित्र आणि एखाद्या जुन्या गेमचा साऊंड म्हणजे संपूर्ण लहानपण. यालाच तर आपण नॉस्टॅल्जिया म्हणतो. आपल्या आठवणी फक्त घटनांच्या रूपात स्टोर होत नाही, त्यांच्यासोबत आपण आवाज, स्मेल, इमोशन्स आणि त्यावेळेची माणसंही जोडलेली असतात. म्हणूनच काही गोष्टी कितीही जुन्या झाल्या तरी त्यांच्या फिलिंग्स या फ्रेशच राहतात. आणि म्हणूनच आपण जुन्या गोष्टींकडे परत जात नाही, त्या जुन्या गोष्टी आपल्याकडे परत येतात. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

मित्रांनो, कॉलेजच्या दिवसात एक गोष्ट अशी असते, टाइम टेबल, असाइनमेंट आणि अटेंडन्स यांच्यापेक्षा काही दिवस कॉलेजमध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे आपल्या टॅलेंट दाखवण्याची वेळ. वेलकम बॅक MGM रेडिओ 90.8 FM वर. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचा युवक महोत्सव 11 आणि 12 सप्टेंबरला सुरू आहे. या महोत्सवात जिल्ह्यातल्या 148 महाविद्यालयातून जवळपास 1500 विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि तब्बल 28 कला प्रकार सादर केले जाणार आहेत आणि त्यासाठी 7 वेगवेगळे रंगमंच तयार करण्यात आले आहेत. म्हणजे कुणी गाणार, कुणी नाचणार, कुणी अभिनय करणार आणि कुणी बॅक स्टेज मध्ये सगळं मॅनेज करून शेवटी म्हणणार आपण तर काही केलंच नाही. पण अशा महोत्सवाची खरी मजा हीच आहे, मार्क्स आणि एक्झामच्या पलीकडे विद्यार्थ्यांमध्ये अजून किती टॅलेंट आहे हे या स्टेजवरती दिसतं. आणि बऱ्याच वेळा कॉलेजचा आजचा परफॉर्मन्स एखाद्या व्यक्तीला उद्याचा मोठा स्टार बनवतो. मी आहे RJ भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

आपण 5G वापरतोय आणि टेक्नॉलॉजी आधीच पुढच्या जनरेशनची तयारी करते. वेलकम बॅक MGM रेडिओ 90.8 FM वर. मी आहे RJ भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, भारत 6G टेक्नॉलॉजीच्या ग्लोबल रेसमध्ये फक्त युजर राहायचं नाही तर टेक्नॉलॉजी स्टँडर्ड ठरवण्यातही भूमिका बजावण्याच्या दिशेने काम करतोय. भारत 6G अलायन्सच्या माध्यमातून भारत ग्लोबल स्टँडर्ड मध्ये योगदान देण्यावर भर देतोय. आता 6G म्हटलं की लगेच प्रश्न येतो, भाऊ अजून इथे 5G नेटवर्क बरोबर भेटू नाही लागलं, आता काय 6G मोबाईल घ्यावा लागतो काय? पण मोबाईल नेटवर्कची प्रत्येक जनरेशनची फक्त स्पीड वाढवण्यासाठी नसते तर कनेक्टिव्हिटी, स्मार्ट डिव्हाइस, AI, ऑटोनॉमस सिस्टम आणि रिअल टाईम कम्युनिकेशन यांसारख्या अनेक गोष्टी त्यासोबत बदलत जातात. आज आपण व्हिडिओ कॉलमध्ये समोरच्याला पाहतो, उद्या टेक्नॉलॉजी किती पुढे जाईल हेच सांगता येत नाही. मी आहे RJ भूषण इन द शो ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एका मूवीमध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान जवळपास 2 दशकानंतर पुन्हा एकत्र दिसत आहे. म्हणजे फॅन्समध्ये क्युरियोसिटी तर असणारच. अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा नवीन मूवी हैवान 11 सप्टेंबरला थिएटरमध्ये आलाय आणि प्रियदर्शन यांनी तो डिरेक्ट केलाय. सोबतच विकेंडला थिएटरमध्ये दुसरं मोठं नाव आहे मिर्जापूर द मूवी. म्हणजे ओटीटीवरच्या लोकप्रिय वर्ल्डला मोठ्या स्क्रीनवर नेण्याचा हा प्रयत्न. दरम्यान बॉलिवूडमध्ये जुन्या लेजंड्सवर पुन्हा स्टोरीज तयार होण्याचा ट्रेंड दिसतोय. आता गुरुदत्त यांच्या आयुष्यावर सुद्धा एक मल्टी पार्ट सिरीज डेव्हलप होतीये, जी बिमल मित्रा यांच्या बिछडे सभी बारी बारी या बायोग्राफीवर आधारित आहे. म्हणजे बॉलिवूडमध्ये नवीन फेसच्या स्टोरीज आहेतच, पण जुन्या लिजेंड्सच्या स्टोरीज पण अजून संपलेल्या नाहीत. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

वेलकम बॅक मित्रांनो, एमडीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डीएम सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा आयडी आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त डीएमच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमडीएम रेडिओ 90.8 एफएम.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीय, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.